सर मुगच्छा ऐकोप्यानो कुंगनीनाथ कार्यक्रमात ऑलिडिया रॉड्रिगस उजरे तुमका समय इस्तांग नमस्कार कुंगनीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पहिलं गीत साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जावना साथ प्रज्योत डेसा गीत तुझो मोग मका असला

देशमुख लेगीत, साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना, गीत जिनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता हूँ मुक्तिया कोमनीनाथ कार्यक्रमान मिलता देव बरे करू इदोळवरेक कोमनी पदा कोमनीनाथ कार्यक्रम ऐको नसल्यात ऐकोन रावात रेडिओ निनाद 90.4 FM हे जनमनाचे नाद तरंग